0: ਕਰਾਂਗੇ ਅੱਲਾ ਸਾਨੂੰ ਜਾਬ ਤੇ ਪਾ ਦਿੰਦੀ ਦੇ ਪਾਸੇ ਬਣ ਜਾਂਦੇ ਤੇ ਮੈਂ ਪੋਨੀ ਤਾਂ ਜੋ ਦੇਖੇ ਸਾਂ ਮੁਰੇ ਦਾ ਸਾਹਾਂ ਕੇ ਬਦਲਦੇ ਹਾਂ
1: ਠੀਕ
0: ਜੀ ਸਰ ਦਾ
2: ਅਜੀ ਸਾਈਂ ਬਿਲਕੁਲ ਦੇਖੀ ਅਸਾਂ ਤਰਫ਼ਾਂ ਵੀ ਇਹੀ ਦੱਸਿਆ ਹੈ ਤਾਂ ਰੂਬਰੂ ਦੇਖਾਰਨ ਪੂਰੀ ਜੇਕੋ ਐਸੋ ਖਬਰ ਪਾਈ ਸਰ
0: ਸਿੰਘ ਮਸ਼ਹੂਰ ਮਾਰੂਫ ਡਾਕਟਰ ਮਨਜ਼ੂਰ ਹੁਸੈਨ ਮਹਿਮਾਨ ਸਾਹਿਬ ਅਸਾਂਜੇ ਸਟੂਡੀਓ ਮੈਂ ਮੌਜੂਦ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਹਰ ਅਰਬਾ ਖਮੀਸ ਜੁਮਾ ਛਨ ਚਰਾਚਰ ਸੂਮਰ ਅੰਗਰ ਅਰਬਾ ਖਮੀਸ ਹਰ ਅਰਬਾ ਖਮੀਸ ਜੁਮਾ ਛਨ ਚਰਾਚਰ ਸੂਮਰ ਦੇ ਸੁਬਹ 10 ਖਾਂ ਸ਼ਾਮ 5 ਵਜੇ ਤਾਈਂ ਜਰਮਨ ਹੋਮਿਓਪੈਥੀ ਕਲੀਨਿਕ ਸਾਹਮਣੇ ਵਧਣ ਪੋਟਰਾ ਪੈਟਰੋਲ ਪੰਪ ਕੋਟਲੀ ਕਬੀਰ ਰੋਡ ਮਹਿਰਾਪੁਰ ਮੇਂ ਮਰੀਜ਼ਨ ਜੋ ਇਲਾਜ ਕੰਦਾ ਆਹਨ ਕਾਲਰ ਲਾਈਨ ਤੇ ਮੌਜੂਦ ਆਹੇ ਦਿਸੋ ਕਿਥਾਂ ਜੋ ਕਾਲਰ ਅਸਾਂ ਸਾਂ ਗੱਡ ਹੁੰਦੋ 0301-2198-151 ਅਸਾਂ ਜੋ ਲਾਈਵ ਕਾਲ ਜੋ ਨੰਬਰ ਆਹੇ
3: ਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ ਅਦਾ ਹੈਲੋ ਹੈਲੋ
0: ਇਹ ਬਾ ਕੇ ਸਾਡੋ ਦਾ ਲਾਈਨ पंहिंजो मेज़बान हाकिम जिस्कानी सां गॾु आहे 0301-2198-851 लाइव कॉल जो नंबर सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब असांजे स्टूडियो में मौजूदु जेको मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहियो आहे हीउ कॉलर लाइन ते मौजूदु आहे ॾिसो किथां जो कॉलर गॾु हूंदो वालेकुम अस्सलाम केरु साहिबु पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं
4: चक्कर
0: बि अचनि था विटामिन जी कमी हूंदी असल इहो चकर थींदो आहे बराबरि ॿुधो डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाईंदो या वरी रूबरू ॾेखारे वञो
2: बिल्कुलु हिनखे असां एसाबी कमज़ोरी बि सूरत में चवंदा आहियूं या पठा कमज़ोर थी वेंदा आहिनि जंहिंजे करे पोइ उनमें नर्व्स जी वीकनेस थी वेंदी आहे जंहिंजे करे असांखे इहो ई चवंदासीं त हिकु त खीर जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे रोज़ाना राति जो खीर जे हिकिड़े गिलास में 7 दाणा खजूर जा ककड़ी कढी करे विझी उहो जूस करे उहो पीअण में जेकॾहिं माखी बि मौजूदु आहे हिकिड़ो चमचो माखी जो विझी त इनशाला ताला हफ़्तो पीअण सां उनजी सारी शिकायत ख़तमु थींदी महीने पीअण सां बिल्कुलु तंदुरुस्तु तवाना थी वेंदो वॾी महिरबानी
3: छा पुछंदो डॉक्टर साहिब खां
0: पाणी
2: जो इस्तेमालु ज़्यादा करे खीर जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे ऐं रोज़ाना राति जो जेको आहे सो सौंफ पाणी में पिसाए रखे सुबुह जो नेराणे उनखे काढ़े उनजो पाणी पीअनि इनशाला ताला कब्ज़ में काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो जेकॾहिं कब्ज़ आहे त चांवर जो इस्तेमालु बिल्कुलु बंदि करे छॾियो ऐं इनशा ताला काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो फल फ्रूट इस्तेमालु कनि वाक जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे ॿी नंबर में ज़रूरी ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां ग़लती इहा कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं दिमाग़ जी तरफ़ खां जॾहिं मैसेज ईंदो आहे त अव्हांखे पाखाने जो ख़्यालु थियो आहे यानी हाजत जो ख़्यालु थींदो आहे त असां कंहिं मसरूफ़ जे करे उनखे डिले करे छॾंदा आहियूं जेको इतां ई ग़लति आहे ऐं उन डिले करण जे करे उहो ख़्यालु मटिजी वेंदो आहे ऐं पोइ जेको असांखे कब्ज़ जी शिकायत रहंदी आहे इनजे करे उन जे करे उहा शिकायत ख़तमु करण जे लाइ अव्हांखे जंहिं महिल बि अहिड़ी हाजत महसूसु थिए त पहिरियां जेको आहे सो उहो कमु कंदा कयो वॾी महिरबानी
0: प्रोग्राम से अच्छी गाल छे मेरा प्रोग्राम 94 का आवाज एक कॉलर लाइन पे मौजूद आ ही अस्सलाम वालेकुम
4: वालेकुम सलाम सही मैं गुलजार अली बुर्दी रोगला
0: सही गुलजार अली है खुश आमदी चौथा छा पुछंदा भा डॉक्टर साहब का
4: सही डॉक्टर के महीनो थी आ बुखार उल्टी रहन सही
0: अच्छा महीनो थी आ बो डॉक्टर साहब के दिखा रे वने सुन
4: ये सही
0: डॉक्टर मंजूर साहब के दिखा रे वने सुन
4: ये सही
0: रूबरू अची ॾेखारे वञ महीनो थी वियो आहे हिन महिल पुराणो बुख़ार थी चुको आहे, हॾनि जो बुख़ार में ईअं सम्झो हॾनि में बुख़ार इहो रहिजी वियो आहे डॉक्टर साहिबु वटि अहिड़ो जी जी
4: मोशन घणा अथई साईं?
0: हा मोशन बिल्कुलु घणा हूंदा, हिन में थींदो आहे इहो ॿुधो एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो या रूबरू ॾेखारे वञे भाउ?
5: बिल्कुलु ई चवंदासीं हिकिड़ो महीनो थी वियो आहे हिन में पेशंट अहिड़े पेशंट खे ऐं ज़्यादा डिले करण सां डिहाइड्रेशन जी कमी थी वेंदी आहे, यानी नमकिया ते पाणी जी कमी थी वेंदी आहे. पोइ उन पेशंट खे जेको आहे सो हॉस्पिटलाइज पेशंट थींदो आहे, उनखे अॻिते हली जेको आहे तमामु घणी कॉम्प्लिकेशन में अची सघे थो. इन जे करे बहितरु आहे त उनखे रूबरू ॾेखारे दवा वठी वञे वरिती वञे. वरी महिरबानी.
0: डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब, प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब, सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह. डॉक्टर साहब हर अरबा खमीस जुमो छंछर आचर सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोरड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन. डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि. उहाखे पित जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, मसाले जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि. उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहब बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाज कनि था. इन खां अलावा संधनि जोड़नि जो सूरु आहे, गोॾनि जो सूरु आहे, उहाखे कुंजरग जो सूरु आहे, पुराणो नज़लो आहे, निचवो आहिनि, मथे जो सूरु आहे, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी आहे, कन में सूरु आहे, तव्हांजो कनु वहे थो, घटि ॿुधो था, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, दिलि जा मर्ज़ आहिनि, बवासीर आहिनि, खंघि आहे, टीबी आहे, मादे जो सूरु आहे, मादे जी अल्सर आहे, अव्हां खाओ पियो था, तव्हांखे खाधो बिल्कुलु नथो वणे, कॾहिं कॾहिं अव्हांखे उल्टी अचे थी या तिरी अव्हांजी वधी वञे थी, जिगर आहे, हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, गुर्दनि जो अव्हांखे इन्फेक्शन आहे, गुर्दनि में चहिरे जो रंगु अव्हांजो सांवरो थी वियो आहे, ख़ारिश आहे, ख़ारिश जी कहिड़ी बि बीमारी हुजे, एलर्जी हुजे, फट हुजनि, फुरड़ियूं हुजनि, ॿारनि जो कदु नथो वधे पियो, ॿार सफ़ा कमज़ोर थी विया आहिनि, औरतुनि जो वज़न नथो वधे, या जेके औरतूं जंहिंजो वज़न वधी वियो आहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि. प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु 30 साल तजुर्बो रखंदड़ हिकु मशहूरु डॉक्टर आहे, जंहिं वटि अलहमदिल्ला हज़ारे मरीज़ हिन वक़्त ताईं सिहतयाब थी चुका आहिनि. मिसाल कंहिंखे अधरंगो आहे, अवां बिना जजक जे डॉक्टर साहिबु वटि हलिया अचो. कंस्टिपेशन आहे, अवां बिना जजक हलिया अचो. पुराणे खां पुराणो बुख़ार आहे, डॉक्टर साहिबु वटि हलिया अचो. कॾहिं बि डॉक्टर साहिबु पंहिंजो नंबर बंदि नाहे कयो, कॾहिं बि कंहिं मरीज़ खे जवाबु नाहे ॾिनो. अलहमदिल्ला डॉक्टर साहिबु जीअं इलाजु कंदो आहे, अलाह सांजी ज़ात उनखे शिफ़ा ॾींदी आहे, हिकिड़ी हथु शिफ़ा थींदी आहे. ऐं दोस्तनि खे इहो ई गुज़ारिश कंदो आहियां, जिते जिते मुंहिंजो इहो आवाज़ु पहुचंदो आहे, उन्हनि खे इहो चवंदो आहे भई हिनजो डॉक्टर साहिबु वटि जेको हिकु दफ़ो ईंदो ऐं अलहमदिल्ला डॉक्टर साहिबु खां ई इलाजु पियो कराईंदो. कॉल जी तरफ़ ईंदासीं, हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, ॾिसो किथां जो कॉलर हूंदो. अस्सलाम वालेकुम. साईं मुंहिंजा केरु साहिबु पियो ॻाल्हाए? जी अदा, छा पुछंदो आहे डॉक्टर साहिबु खां? थोरी मौसम तब्दील जे करे थियो हूंदो न, यहां कचो सुस्ती काए लाइप. हा बिल्कुलु ईअं थींदो आहे. डॉक्टर साहिबु वटि इलाजु मौजूदु आहे, एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो. मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजी समातुनि में पहुचे पियो. डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह, सिंध जो मशहूरु मरूफ़ डॉक्टर आहे, जेको असांजे स्टूडियो में मौजूदु आहे. डॉक्टर साहिब जूं महिनतूं आहिनि, तमामु घणो डॉक्टर साहिबु महिनत कई. मशहूरु डॉक्टर आहे, अलाह सां हुनजे हथ में हिकिड़ी शिफ़ा रखी आहे, छो जो हिकिड़ो ज़रियो बणबो आहे. डॉक्टर साहिब कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल तरफ़ ईंदासीं. अस्सलाम वालेकुम. वालेकुम असलाम. केरु साहिबु पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं? हा भली कार चवंदा भाउ खे, छा पुछंदा भाउ डॉक्टर साहिब खां?
6: हिकिड़ो